Teringi tuzo zoya ki ransong. Sena nyoya la labcha jin koryu la sangma porja rang. Tene tenya tangmo minang tangmo tangmo ka motive nyoya rang yakpu nyoya regi sehat ki dhyan porja rang kholak thonmo khonja. Tena aspas ki la yang sangma porja koryu la sangma porja ki labcha de ngoyin. Oya koryula sangma mi porchani oy tuya la yang tingla yakpu mi ongai tene tuya ngal la oya chuksi kha la se yarang kha gep cha oya chuksi oya yakpu git pu gun ga de cha talo tuya mobile ta ya rang tv ra de cha hoti mani khonji samlo la meka tene phita ya la chala ya tim bawa ya tim tena oy lapcha tering ki lapcha tin din ki Hoya chalayala sandela matangba, chu sandela matangba, yang bawa matangba, yang gyagyalam bawa matangba, yang hoya rang dimuchay decha, los poros ki yang yakpu pecha, yakpu lap tangja, rang to chalayala, yang sandela matangba, awama ki chalayala sandela matangba, yang dimuchay dechi, moi lap chayin. Tenayila, yang oya yang khompa chun chun geb na oya rang la phanbu yang oya rang ting la oya rang la phanbu oy gin gun cha ya ne oya rang phanbu oy tu ya la phanbu yang di oy ngoi lap chain tene khoyu ki la chala ya la yang sa chu rang oti ya la yang oya jakpu chai porjani tole la phanbu ka tene yang pheta ya la ndoyani yang oy oy sama sa सप्तुङ या तोले याक पुछाई होयरंगला दिमोङा यांग दि बाबा मातांग ननी यांग होय मि याला फानबु ओङा होया फिता नसु मि ओङा याला लापचा फेचा कि होय दि हिमाचल याक पु पर याक पुछाई फर्चा रंग बाबा मातांग बा यांग दि चला याला माचाक पा हिमि गुशे ओकन सरकार कि चला याला गुशा ओकन या नोर याला माचाक पा यांग कुडा या डस्टबिन दुचुचा mi tole la lapcha hin tene khoryuk te hoyala minang khak chen moino hoya tuksi na chang ma yala ma che ta yang hoy chu yala sandet ma tang ba tene hoyala di mi oi mi yala lapcha hin tene yang di se karta vikas ka ki ka minang phan bo kha tole la yang tila hoya tuksi na istemal chu ya hoy ane rang आने रंग पमो यला लाप चाहे गेप चाह की दिनांग दोए ग्रुप जोया रंग होती ते तोले ला फनबो होगा तेने तिरिंग यंग होया की तोले दी लाप चाला मिनांग होया यंग याक पूछा